0: അപ്പോ വൈനയെ പാടെ ഷോട്ടി വസ്കു ടി വി ബുക്കര എണ്ണോ നിക്ക ഹത്താർമ സൗത്ത
1: ഗട്ടേ ബരി ലൈലെ വസ്കു ടി വി ബുക്കനി ഭിത്തി ആഫ്നെ ടി വി ബിഗ്യോ അനി ബനൗന ജന ലാഗി കുനി ബനൗനെ പുക്ക ഉലട്ട ഒയിന
0: ചിന്ത സദര മുക്കാം ചോരിക്കോട് ബാട ചോരി ഘ്യാങ് ജാമെ ബാട്ടമാ രേക്കോ ആമ്രൈ ചൌധരി ഇലക്ട്രോനിക്സ് മാ ലൈ ജാം ത്യാ തിമ്രോ ബിഗ്രേക്കു ടിവി മാത്ര ഹൈന കി മൊബൈല് ഘടി സബൈ പണി ആൽസർണി സക്കി കൊണ്ണി
2: अब आउनुहोस् हाम्रै चौधरी इलेक्ट्रोनिक्समा 32 इन्च देखि माथिको एलईडी किन्दा डिस्काउन्ट सिटीमा एहा फ्रिज डी फ्रिज एलईडी एलसीडी टिभी मोबाइल साउन्ड सिस्टम सुपथ मूल्यमा पाउनुका साथै सबै प्रकारका टिभी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामानहरू मरमत गरिन्छ। यसका साथै विवाह गोष्ठी सेमिनार व्रत बन्ध र अन्य कार्यक्रमका लागि साउन्ड सिस्टम भाडामा पनि पाइन्छ। टिभी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामान मरमत गर्ने ट्रेनिङको पनि सुविधा छ। यसमा विशेष गरी 5 जनाको समूह बनाएर आएमा 1 जनालाई छुटको पनि व्यवस्था गरिएको छ।
3: प्रोप्राइटर नरेन्द्र चौधरी चौधरी इलेक्ट्रोनिक्स चरीकोट चरीख्याङ। थप जानकारीका लागि सम्पर्क नम्बर 9844391042 र 9844061814।
4: मनोरंजन साहित्य र कला संस्कृति पर्यटन र विकास का लागि जनपक्षीय आवाज हाम्रो रेडियो 103.4 मेगाहर्ज।